0: ಭಾರತಿ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ದೇಶ
1: ರೇಡಿಯೋ ಪುರಾಣಿ ಮಧುರ ಗಾನೆ ಯಾ ನಯ ಸಂಗೀತ ಕಿ ತಾಸ್ विविध भारती हर रोज लाते हैं ढेर सारी खुशियाँ और ढेर सारा मनोरंजन। विविध